जमी ताकत आली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत जगे ताकत आधी घेणे ताकत नाक ताकत जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जम धारिता जग धारिता झाने झाले कोको धारी दाखवून धारी घेणे ताली धारिता जग धारिता झाने झाले कोको धारी दाखवून धारी घेणे जम